तुझे वड अवर न कोई। तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी। तू निहचल करता सोई तुदे आपे भावै सोई वरतै जी। तू आपे करहै सो होई तुदे आपे सृष्ट सब पाई जी। तुदे आपे सिरज सब गोई जन नानक गुण गावै करते के जी। जो सब

मेरा आधारु, वाजे पंच शब्द तित घर सुभागै, घर सुभागै शब्द वाजे कला जित करतारिया, पंच दूत